कबीर लागे प्रीत सुजान श्याम लागे प्रीत सुजान श्याम बजे लोक हजाम मोहे लागती ताला बेली मोहे लागती ताला बेली बछरे बिन गाय हवेली।